0: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेने सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सूरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली। सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली। मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला। पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव वृक्षारोपण, अल्पदरात रोपं वाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला। कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातला झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला। परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजीकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महा डीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार

आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: सुप्रभात मंडळी, सुप्रभात। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। तुम्ही न्यूज ऑन AIR या ऍप वरती सुद्धा FM गोल्ड ऐकू शकता। आणि आज तुमच्या सोबत आहे मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

0: ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेदा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 36 वर्षांच्या महिलेची ही केस बघणार होत आपण. त्यांना सतत चक्कर यायची, म्हणजे झोपेतून उठल्यावरती किंवा बसलेलं उभं राहिल्यावरती अशी सतत चक्कर येत होती. अनेक तपासण्या केल्या पण सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. मग त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या. तर यांची केस नेमकी काय होती, प्रॉब्लेम काय होता, तो सॉल्व्ह झाला का, चक्कर येण्या बंद झालं का, याबद्दल सांगा.
3: कसं होतं की प्रायमरी लेवलला चक्कर आली म्हणल्यानंतर मग बाबा स्पॉन्डिलायसिस आहे का, मग स्पॉन्डिलायसिस साठी म्हणजे बघितलं तर मग काही नाही निघालं, मग टेम्पररी म्हणजे मेडिसिन्स वगैरे दिले गेले, मग त्याच्यानंतर मग न्यूरोलॉजिस्टकडे दाखवलं गेलं, मग स्कॅन केला गेला, सगळं केलं गेलं, पण कुठल्याच याच्यात काही आलेलं नव्हतं. काही वेळेला ऍडमिट करून बघितलं की बाबा अंडर ऑब्झर्वेशन बघू, पण कन्क्लुजन असं काही नाही. मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारची चालू करून बघितली गेली, स्टेरॉइड पण चालू करून बघितले गेले, थोडंफार रिलीफ व्हायचा, पण बाकी काही रिलीफ फारसा नव्हता. मग शेवटी बाबा आता काहीच होत नाही म्हणल्या

0: नंतर मग चला बाबा आयुर्वेद तरी ट्राय करून बघू, आणि मग ते आपल्याकडे आले होत्या. आता जर का प्रॉपर वेनी जर का बघितलं तर मी जेव्हा नाडी परीक्षण केलं त्या पित्त प्रकृतीची ती. बऱ्याच वेळेला कसं असतं की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली, बरोबर ना. तर मग होतं कसं की जसं गर्मी वाढली की आपण काम करू शकत नाही, मग आपण पंखा लावतो, एसी लावतो, वातावरण मेंटेन करून काम करतो. तसंच शरीराचं पण आहे, जर का शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं, आणि मग हळूहळू कॅल्शियम फॉस्फरस म्हणजे म्हणतो ना की हाडातलं कमी व्हायला लागलं की मग नंतर नंतर मग काय होतं की मसल्सला सुद्धा स्टिफनेस यायला लागतो कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे झाल्यामुळे, बरोबर ना. आणि हा मसल स्टिफनेस वगैरे यायला लागला तर मग कधी कधी काय होतं की मानेचे मसल जर का स्टिफ झाले तर मग ठराविक पोझिशन मधून तुम्ही उठताना बसताना लगेच ते रिलॅक्स होत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतात की इथल्या नसा काय केल्या जातात, खेचल्या जातात, आणि मग त्याच्यातून चक्कर येण्याची शक्यता निर्माण होते. आता मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला कसं केलं जातं की बाबा चला कॅल्शियमच्या गोळ्या द्या, हे करा ते करा, पण जर का शरीरातलं वातावरण जर का योग्य नसेल तर तुम्ही नुसतंच कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. आणि आता जर का नवीन जर का बघितलं आपण म्हणजे व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. व्हिटॅमिन डी द्यायचं असेल त्याचे ऍक्शन चांगली व्हायची असेल तर पोटॅशियम पण द्यायला पाहिजे, म्हणजे व्हिटॅमिन के पण पाहिजे, बरोबर. आणि आता नवीन रिसर्च असा सांगतो की जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम म्हणजे तुमचं जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्येच जाम होतं आणि कॅल्सिफिकेशन ऑफ द आर्टरी जाऊन आर्टरी कडक होतात, म्हणजे फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होतो. म्हणजे ओव्हरऑल होलिस्टिक ट्रीटमेंट केली तरच फायदा होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही. म्हणजे शरीरात वातावरण योग्य नसेल, बरोबर. आणि तुम्ही किती व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आणि मिनरल्स तुम्ही गोळ्यांवाटे घेणार आहेत आणि ते तुम्हाला काही दिवसासाठी लागणार आहेत का, आयुष्यभर लागणार आहे ना. म्हणजे मेन काम कशावर करायला पाहिजे, पचनावर करायला पाहिजे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025.
0: म्हणजे आता बेसिकली पित्त वाढलं होतं, म्हणजे पहिल्यांदा विरेचन देऊन ड्रेन आउट केलं, त्याच्यानंतर मग पित्त बॅलन्सिंग साठी मेडिसिन दिली, त्यामुळे त्यांचं पचन चांगलं झालं, बरोबर ना. आणि स्नेहन स्वेदन देऊन त्यांचा जो काही स्टिफनेस होता बॉडीचा तो आपण रिलीज करून दिला. त्यामुळे एखादी गोष्ट जर का होत असेल, बरोबर ना, तर ती गोष्ट होण्यासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर तो होण्यासाठी बेसिक काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे तर ती का निर्माण झाली, मग तुमच्या खाण्यातून येत नाहीये का पचत नाहीये, म्हणजे मेन प्रॉब्लेम असतो पचन होत नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं म्हणतो ना की टेम्पररी काम करण्यापेक्षा किंवा म्हणजे नुसत्याच व्हिटॅमिन प्रोटीनच्या गोळ्या खाण्यापेक्षा नैसर्गिक सोर्स मधून एक असं येईल, पचन कसं सुधरेल, कुठलाही जर का म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्याच्यातलं मूळ कारण काय हे शोधून जर का ट्रीटमेंट केली तरच परमनंट रिलीफ आपल्याला घेता येतो. त्यामुळे अनेक आजारांच्या जर का बाबतीत आपण बघितलं तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेदा.

0: नमस्कार, मी शंतनु मोघे. मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा 100.1 MHz वर.
1: मला ठाऊक आहे सगळेजण की अगदी आतुरतेनं अगदी वाट पाहतात. आता बस झाला उन्हाळा, लवकरात लवकर पाऊस पडू द्या. अर्थात मध्ये 2-3 दिवस असा जरा शिडकावा झाला, पण त्याने काही समाधान झालेलं नाही, त्याने काही फारसा गारवा असा काही आलेला नाही आहे. म्हणजे घरी असलो की ते ACचं कसं आहे, अजून टेम्परेचर कमी कसं करता येईल, फॅनचं स्पीड कसं अजून वाढवता येईल, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. असू दे, पण निसर्ग नियम, निसर्ग चक्राचा तर आपण आदर करायलाच हवा. आणि जून महिन्याला सुरुवात झालेली आहे, उन्हाळा संपत आलेला आहे, तर मग छानसा कोट आहे बरं का माझ्याकडे, लाईक अ वेलकम समर रेन, ह्युमर मे सडनली क्लीन्स अँड कूल द अर्थ, द एअर अँड यू. अगदी खरं आहे. म्हणजे कसं आहे की तो उन्हाळा संपत आलेला असतो, पावसाची सर येते, आणि मग कसं आहे, एक शीतलता, एक गारवा सगळीकडे पसरतो. आणि मग त्याने होतं कसं की एक गारवा म्हणजे काय असतं की मनाला तो एक तजेलपणा मिळतो, किंवा मन कुठेतरी शांत होतं, ती पृथ्वीसुद्धा शांत होते, किंवा जी गरम हवा जी काही आपल्याला जाणवते ना, तर ती सुद्धा जाणवत नाही. तो एक शांतपणा, गारवा आपल्या सगळ्यांना जाणवतो. त्याच्यामुळे आता उन्हाळा बस झाला असं सगळ्यांचं झालेलं आहे. असो, आपण काही महत्त्वाचे संदेश ऐकूया, आणि त्यानंतर आपण लता मंगेशकर यांच्या स्वरातलं एक अप्रतिम असं गाणं ऐकणार आहोत. ऐकत रहा 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। सुमधूर गाणी, गोड आठवणी, मस्त गप्पा, माहिती, मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: मंडळी, 6 जून भारतीय इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। हा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला। मंडळी, जवळपास 6 दिवस हा सोहळा सुरू होता, म्हणजे 6 जूनला सुरू झाला आणि तो 12 जूनपर्यंत पूर्ण झाला। आणि आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे, गौरवशाली इतिहास आहे। आणि शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असं नाव जरी आपण तोंडावर घेतलं, एक वेगळं स्फुरण चढतं। इतिहासाची जेव्हा आपण पानं जाळतो, अभ्यास करतो किंवा त्यांच्या कथा आपण लहान मुलांना ऐकवतो, तेव्हा एक वेगळं स्फुरण त्या मुलांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपल्याला दिसून येतं। मुळात हा आपला इतिहास आहे, तो आपल्याला ठाऊक असणं आणि त्यातून प्रेरणा घेणं हे खूप खूप खूप महत्त्वाचं आहे।

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कुट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग हे माझा राजा तूर, हे माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधलाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मराठी गाणी आणि गप्पांची सुरेल साथ सकाळी 10 ते 3 या वेळात जगभरात FM गोल्डवर नक्की ऐका.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
3: जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है.
2: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से लगातार चल रहे हैं. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.
4: नमस्कार, मी इरावती कर्णिक. नवनवीन विषय आणि विविध रंगी गाणी यासाठी ऐकत रहा 100.1 MHz वर FM गोल्ड.

0: party happening. Asto sada miyata dreaming.
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.
3: मंडळी, काटा रुते कुणाला एकटेचे येणे येथे, एक एक विरते तारा. काय बाई सांगू, किलबिल किलबिल पक्षी बोलती, खोडी माझी काढाल तर चांदणे टिपूर हलतो वारा. जय शारदे वागेश्वरी, अशी एकापेक्षा एक सरस गाणी ज्यांच्या लेखणीतून अवतरली अनेक चित्रपट गीतं आपण आजही तितक्याच अवीट गोडीनं ऐकतो. त्या म्हणजे सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्र, बालसाहित्य, चित्रपट गीतं, समीक्षा, आत्मकथन आणि अनुवाद असे विविध साहित्य प्रकार त्यांनी लिलया हाताळले. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरचा. पुण्याच्या हुजूर पागा शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यानंतर पुण्यातच सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. MA परीक्षेत मराठी हा विषय घेऊन त्यांनी सुवर्णपदक मिळवलं. पुढे त्यांनी मुंबईमध्ये आचार्य अत्रे यांच्या नवयुग साहित्य साप्ताहिकात नोकरी केली. त्यांच्या बालकविता त्यासुद्धा तितक्याच प्रसिद्ध आहेत. चित्रपटांसाठी त्यांनी विपुल असं गीतलेखन केलं. तोच चंद्रमा, काळ्यांचे दिवस, फुलांच्या राती ही चित्रगीतं आणि तसंच त्यांचं गीतसंकलन खूपच प्रसिद्ध आहे. हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधलं त्यांचं साहित्य जे आहे ते अत्यंत ओघवत्या शैलीतलं आहे. महाकवी कालिदासाचं मेघदूत, चौघीजणी त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचं गद्यलेखनसुद्धा इतकं सुंदर आहे की एकदा वाचायला घेतलं ना की समाधानच होत नाही, पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं. गुलमोहर, कावेरी, बासरी असे कथासंग्रह तर ओढ, धर्म, आशा अशा कादंबऱ्या खूपच प्रसिद्ध आहेत.

0: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready, cohesive, Atmanirbhar. Safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
4: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी. नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
5: मंडळी, शांता शेळके यांचं धुळपाटी नावाचं आत्मचरित्र सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे. त्याच्यात त्यांनी स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या आठवणी इतक्या छान शब्दबद्ध केलेल्या आहेत की त्या आपल्याला पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात, त्यांचा हेवा आपल्याला वाटतो. आणि दुसरी गोष्ट अशी की पावसाआधीचा पाऊस, आनंदाचं झाड, वडीलधारी माणसं हे त्यांचे ललित लेखसंग्रहसुद्धा खूपच गाजलेले आहेत. 1966 आळंदी इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. तसंच त्यांची स्त्रीगीतं, लोकगीतं आणि बालगीतं तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत, आपण पुन्हा पुन्हा ती ऐकतो. पण तसंच त्यांनी लावण्या आणि कोळीगीतं हे प्रकारसुद्धा त्यांनी यशस्वीपणे हाताळले. म्हणजे आता आपण एक ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं असंच एक सुंदर असं कोळीगीत.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड। आनंदी रहा आणि हसत रहा।
1: म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये असं काही ना काहीतरी दडलेलं असतं, म्हणजे एवढूशी एखादी मुंगी किंवा एवढूसा एखादा डास सुद्धा किती महत्वाचा असू शकतो, नाही का? त्याचं कारणच तसं आहे, कारण का आज 6 जून आहे आणि जागतिक कीटक दिन आहे, आपली अन्न साखळी आहे आणि ते एक चक्र आहे। तसंच अन्न सुरक्षा, आरोग्य, तसंच पर्यावरणाचं संरक्षण या सगळ्यासाठी हे जे कीटक आहेत ते खूप महत्वाची भूमिका बजावतात। अर्थात कीटकांचा प्रादुर्भाव रोखणं, त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांचा प्रसार थांबवणं, त्याबद्दलची जागरूकता, हे सगळं काही वेळोवेळी सुरू असतं, पण तरीसुद्धा ते या परिसंस्थेचा भाग आहे हे अजिबात विसरून चालणार नाही। कारण का झाडं वनस्पती यांचं संरक्षण करण्यासाठी आणि जे काही आपलं चक्र आहे ते व्यवस्थित चालू राहावं यासाठी, म्हणजे एकूणच काय तर पर्यावरणाचा समतोल योग्य राखण्यासाठी हे जे कीटक आहेत ते सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतात। तर मंडळी, आपल्या जीवनातला किंवा आपल्या परिसरातला प्रत्येक घटक महत्वाचा आहे हे अजिबात विसरून चालणार नाहीये। तर चला, घड्याळ सांगायला लागलेलं आहे आता हळूहळू। आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सुहास पांडे, प्रकाश कुलकर्णी, स्मिता पालकर या सहभागी झाले होते आणि शुभांगी कारेकर यांनी सांगितलं होतं की अगदी बालपणापासून ते आत्तापर्यंत शांता शेळके यांची जी गीतं आहेत ती किती अगदी टप्प्याटप्प्यावर आपल्याला खूप मोलाची साथ करतात। खरं तर एखादं त्यांचं गाणं आठवल्या वाचून राहत नाही, नाही का? मिलिंद टिपणीस यांनी त्यांच्या आवडत्या कवयित्री असल्याचं सांगितलेलं आहे। त्यांच्या बालकविता त्यांना खूप आवडतात, बालगीतं जी आहेत ती आणि धुळपाटी हे त्यांचं आत्मचरित्रसुद्धा त्यांनी वाचल्याचं सांगितलं। तर मंडळी, तुम्हीसुद्धा आजच्या कार्यक्रमात नक्कीच सहभागी होऊ शकता। 1 वाजेपर्यंत आपण एकत्र आहोतच, तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि कार्यक्रमात सहभागी व्हायला अजिबात विसरू नका। दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-34 आणि 45-15-41-35। STD कोड आहे 02।

0: पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही FM गोल्ड नक्कीच ऐकू शकता आणि तुम्ही जगात कुठेही असलात तरी आपल्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच घेऊ शकता। चला तर मग 11 वाजलेले आहेत आणि युवा तरंग कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। नक्की काय करतायत ही युवक मंडळी आणि त्यांच्यामुळे कसे वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवा तरंग कार्यक्रमात। तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: तर मंडळी, ही जी युवा मंडळी आहेत ना, त्यांना काहीतरी नवं करून बघायचं असतं, काहीतरी वेगळी वाट ते नेहमी शोधायचा प्रयत्न करत असतात, आणि थोडंसं कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काही वेगळं करता येईल का, हा प्रयत्न ही मंडळी सातत्यानं करत असतात। म्हणजे नेमकं काय करतात? आता बघा, आता एखादी छान अशी गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे परदेशामध्ये, आपल्याला हवं ते तसंच आपल्या सोयीनुसार वेळेनुसार सगळं जर काही करायला मिळत असेल, तर मग तिथलं एवढं छान असं चाललेलं लाईफस्टाईल सोडून इकडं कोण येईल का बरं? हा, पटकन तुम्ही म्हणाल नाही, पण अनेक अशी मंडळी आहेत जी परदेशात असणारं त्यांचं करिअर, त्यांचं स्वप्न हे बाजूला सारून पुन्हा आपल्या परदेशामध्ये येतात, स्वतःचं जे स्वप्न आहे ते शोधायचा प्रयत्न करतात। म्हणजे नेमकं काय करतात ही मंडळी, की आहे त्या पगारामध्ये त्यांचं छान चाललेलं असतं, पण ते जे एक म्हणतात ना की मा

मला जे हवंय ते अजून काही गवसलेलं नाही आहे, मला जे हवंय ते मी शोधायचा प्रयत्न करतोय. आणि मग असाच एक वेगळा प्रवास किंवा एक वेगळी का म्हणून वाट ज्यांनी निवडली ते म्हणजे आशुतोष जोशी यांनी. फोटोग्राफर आहेत ते आणि फोटोग्राफीचा प्रवास त्यांचा खूप छान खूप मस्त सुरू होता. छान परदेशात त्यांना नोकरीसुद्धा ते करत होते आणि अचानक त्यांना असं वाटलं आपण आपल्या गावी जावं आणि इको व्हिलेज इंडियाची कल्पना त्यांच्या समोर आली आणि मग धारा इको व्हिलेज हे त्यांनी वेगळं सुरू केलं. कसं बरं नेमकं सुरू केलं म्हणजे ते पुन्हा आपल्या गावी का आले बरं आणि गावी आले तर तसं पटकन लगेच सगळ्या गोष्टी घडल्या का तर अजिबात नाही. बरंच काही घडलं, त्यांनी बराच शोध घेतला. हा नेमका शोध त्यांनी कसा घेतला हे सगळंच आपण उलगडणार आहोत आजच्या आपल्या युवा तरंगमध्ये. ऐकूया जसराज जोशी यांच्या स्वरातलं एक छान असं गाणं.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी.
1: तर म्हणजे आपण आता जाणून घेत आहोत तो म्हणजे आशुतोष जोशी यांचा वेगळा असा प्रवास. ते का बरं परदेशातून पुन्हा भारतात परतले, फक्त भारतात परतले असं नाही, ते थेट त्यांच्या गावी गेले बरं का. म्हणजे परदेशातून थेट गावच्या मातीच्या कुशीत असा त्यांचा एक वेगळा प्रवास त्यांचा झाला. मुळात त्यांचं बालपण आणि ते सगळं त्यांचं पूर्ण आयुष्य हे चिपळूणमध्ये ते वाढले, त्याच्यामुळे त्यांचं मन कायम त्या छोट्याशा गावामध्ये ओढ घेत होतं. परदेशात ते खूप छान फोटोग्राफी शिकले, पुढे मग इथे सुद्धा ते फोटोग्राफी शिकलेले होते आणि सगळं छान असं कम्फर्टेबल एक लाईफ त्यांचं सुरू होतं. पण कुठेतरी त्यांना सतत जाणवायचं, काहीतरी करायला हवं आणि हे उत्तर शोधण्यासाठी ते भारतात आले. अगदी सुरुवातीला त्यांनी पायी प्रवास सुरू केला, अरबी समुद्रापासून ते अगदी बंगालच्या त्या उपसागरापर्यंत म्हणजे दक्षिणेपर्यंत ते चालत गेले. म्हणजे काही प्रवास त्यांनी केला आणि मग तिथे ते सतत गावकऱ्यांच्या वास्तव्यात ते होते. त्या गावकऱ्यांबरोबरचं त्यांचं रोजचं जे काही बोलणं असायचं किंवा त्याच्यातून त्यांना त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे आणि हे सगळे अनुभव ऐकता ऐकता त्यांना नेमकं काय हवं आहे, स्वतःचा जो शोध त्यांचा होता आतला शोध, तो त्यांना शोधायला खूप सोपा गेला आणि त्यांची ही जी लढाई होती त्याला कुठेतरी एक दिशा मिळाली आणि मग त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून बघितलं नाही. आणि या बदलाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून, स्वतःच्या गावापासून म्हणजे नरवडपासून सुरू केली. त्यांनी तिकडच्या लोकांची परिस्थिती, गावकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली आणि मग कोकणातच आपण नवीन संधी कशी निर्माण करू शकतो हा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग त्यांनी हळूहळू एक वर्कशॉप सुरू केलं आणि मग स्थानिकांना कसे काय रोजगार मिळू शकतील याचा त्यांनी प्रयत्न केला. अर्थात त्यांना मदत लाभली ती तिथल्या गावकऱ्यांचीच.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।
1: मंडळी कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपल्यासोबत आहे मी आपली रेडिओ सखी RJ मधुलिका। तर मंडळी आपण जाणून घेत आहोत तो म्हणजे आशुतोष जोशी यांचा प्रवास। अर्थात प्रत्येक गावामध्ये म्हणा, प्रत्येक राज्यामध्ये म्हणा, काही ना काहीतरी तिकडचं अशी काहीतरी खासियत असते नाही का, आणि मग तिकडची लोककला असते त्या सगळ्याचं संवर्धन करणं तसंच ती जपणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे। मग त्यांनी गावाकडे असणाऱ्या ज्या उपलब्ध जे साहित्य आहे आणि विविध त्यांनी उपक्रम तिथे राबवले त्याचा फायदा असा आला की तिथल्या स्थानिकांना एक रोजगार उपलब्ध झाला। जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी एक लायब्ररी उभी केली आणि ती लायब्ररी जी आहे ना ती निसर्गाशी अशी निगडीत होती। तिथली जी मुलं आहेत ते निसर्ग समजून घेतात आणि समजवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात, कौशल्य शिकतात आणि हे कौशल्य त्यांचा व्यवस्थित आपण म्हणू की लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी सुद्धा ती मुलं लहान लहान प्रयत्न करत असतात। तसंच गावातल्या ज्या महिला आहेत त्या खूप छान असं आपण म्हणू की अगदी घरगुती अन्न बनवतात आणि इथं जे होमस्टेसाठी येतात त्यांना हे छान असं छान घरगुती पद्धतीचं अन्न त्यांना मिळतं आणि मग अर्थात ती मंडळी खूप खुश असतात। स्वतः ते शेतामध्ये काम करतात आणि फार्माकल्चरच्या माध्यमातून हजारोंना ते प्रेरणा द्यायचा प्रयत्न करतात। फक्त परदेशात नोकरी केली तिथे कम्फर्ट झोन पाहिला तर तसं होत नाही, आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये न राहता तिथं आपण काय शिकलो, आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो हे जे मंडळी समजून घेऊ शकतात खरंच ते वेगळी वाट निवडतात। सुरुवातीला थोडा त्रास होतो, काही वेळेला काही खासखळगेसुद्धा असतात, पण या सगळ्याला तोंड देत जर पुढे जायचं असेल तर वेगळी वाट धरणं हे खूपच गरजेचं आहे।

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. कारण मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
3: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲप वरही.
0: मनासाठी मनापासून योग साधना.

0: दाद तुम्हा श्रोत्यांची साथीला मस्त गाणी घराघरात आपली लाडकी मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे।
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz वर FM कूल.

0: ऐकत राहा 100 नंबरी सोनं 100 नंबरी गाणं माझ्यासोबत अर्थात पुष्कर श्रोत्री सोबत आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनी.
1: मंडळी कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. आपण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा, आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, तसंच 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. तर मग चला लवकरात लवकर मला फोन करा आणि सांगा आजचा युवा तरंग कार्यक्रम तुम्हाला कसा वाटत आहे. आणि दूरध्वनी क्रमांक अतिशय सोपे आहेत, तुम्हाला पाठ असते.

0: लस पण तरी सुद्धा सांगते 45 15 41 34 आणि 45 15 41 35 STD कोड आहे 022. मला सांगा, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना फिरायला जायला हे खूप खूप खूप आवडतं. तिकडे गेल्यावर आपण रिलॅक्स होतो, नाही का? आता FM गोल्डच्या माध्यमातून तसंच युवा तरंग कार्यक्रमात अनेक ट्रेकर्सचे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण कसे म्हणजे जे आपण जास्त एक्सकवेट म्हणजे जसं शोधलेले नाही आहेत असे आपण स्पॉट शोधून काढून आणि मग तिथे गेलेल्या अनेक ट्रेकर्सचे आपण इंटरव्ह्यूज ऐकलेले आहेत, त्यांच्या मुलाखतींमधनं आपल्याला जाणवतं की तिथे गेल्यावर किती छान वाटतं, शांत वाटतं, जाताना कोणती काळजी घ्यायची, सोबत खायचे पदार्थ कोणते ठेवायचे किंवा स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टी सोबत ठेवणं गरजेचं आहे, अशा एक ना अनेक गोष्टी ते आपल्या काळजीपोटी आपल्याला सांगतात. आणि अर्थात आपण सुद्धा फिरायला जाताना या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतो, आपल्या सोबत या सगळ्या गोष्टी ठेवतो, अगदी खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ते अगदी औषधापर्यंत. पण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा कचरा जो आहे ना तो अनेक जण तिथेच टाकून येतात. किती चुकीची गोष्ट आहे ना ही. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, ते ठिकाण आपण छान न्याहाळतो, आपले स्वतःचे सेल्फीज काढतो, काही फोटोग्राफ्स काढतो, आठवणीसोबत घेऊन तिकडनं आपण येतो, पण आपण मात्र त्या निसर्गाला तिथे काय देतो जरा विचार करा. कसं आहे की आपण गेली अनेक वर्ष आपण बघत आहोत, अगदी यावर्षीसुद्धा केदारनाथला दर्शनासाठी अनेक भाविक जातात, श्रद्धेचा भाग आहे आणि खूप छान पर्वत रांगा तिकडे असतात आणि मग ह्या पर्वतांना किंवा त्या प्रदेशाला आसपासच्या भेट द्यावीशी वाटते. अनेक जणांकडे थोडी सुट्टीसुद्धा असते, दर्शन झाल्यावर अनेक मंडळी त्या पर्वतरांगा म्हणा किंवा आजूबाजूला असणारा परिसर आहे तिथे फिरायला जातात आणि मग तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती कचरा जो आहे तो निर्माण होतो. आणि मग हा कचरा जो आहे तो किती असतो बरं तुम्हाला वाटत असेल, जवळपास 25 टन कचरा हा निर्माण होतो आणि जवळ खूप कचरा एका माउंट मॅननं पुढाकार घेऊन या हिमालयाचं जे सौंदर्य आहे ते अबाधित राहावं म्हणून स्वतः पुढाकार घेऊन काही टन कचरा हा बाजूला सारायचा प्रयत्न केला, जेणेकरून या हिमालयाला तिथल्या पर्वतरांगांना अजिबात धक्का पोहोचणार नाही, त्याचं सौंदर्य आहे किंवा तिथला निसर्ग आहे तो तसाच जपला जावा ह्या उद्देशानं त्याने हे महत्त्वाचं पाऊल उचललं. आणि मग 2009 त्यांनी एक ट्रेकिंग गाईड म्हणून त्यांची सुरुवात झाली होती आणि मग त्यांच्या लक्षात आलं तिथे ट्रेकिंग करताना की अनेक मंडळी इथं येतात आणि हा कचरा इथेच सोडून ते पुन्हा आपल्या ठिकाणी परततात. त्यांचं नाव आहे प्रदीप सागवा. अर्थात ही मंडळी जी इथे येतात ते त्यांना जाणवलं की ट्रेकिंग झाल्यावर मंडळी परत जातात, पण मग एवढ्यावरच त्यांचा विचार थांबला नाही आहे. त्यांच्या मनात हा विचार सतत घोळत होता की आपण काहीतरी करायला हवं आणि मग त्यातूनच प्रदीप सागवा यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं की कशा प्रकारे आपण आपल्या पर्वतरांगांचं सौंदर्य, त्या हिमालयाचं सौंदर्य, तिथली हवा, तिथलं निसर्ग हे सगळं अबाधित ठेवू शकतो. बरं, सगळ्याबद्दलच बोलूया, पण ऐकूया एक छानसं गाणं.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
2: म्हणजे आज आपण जाणून घेत आहोत तो म्हणजे हिमालयामध्ये आपण बघतो किंवा कुठेही ट्रेकिंगला गेलो किंवा अगदी समुद्रकिनारी गेलो तिथे सुद्धा आपल्याला खूप कचरा दिसतो. आणि मग अनेक अशी मंडळी आहेत जी स्वतः पुढाकार घेतात आणि हा कचरा जो आहे तो गोळा करायचा प्रयत्न करतात किंवा मग त्याच्यामुळे निसर्गाला कशी हानी पोचणार नाही, आपला परिसर कसा स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करतात. आणि त्यातलेच एक जण आहेत ते म्हणजे प्रदीप सागवा. 2016 त्यांना हे जाणवलं आणि मग त्यांनी हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना कसं एक नवं स्वरूप देता येईल म्हणून त्यांनी एक मोहीमसुद्धा सुरू केली आणि लिंक हिमालयाची त्यांनी स्थापना केली. आज हिमालयातला जो काही महत्त्वाचा पर्यटनाचा भाग आहे म्हणजे शिमला आहे, कुल्लू आहे, किन्नर आहे किंवा आजूबाजूचा अजून जो परिसर आहे जिकडे आवर्जून पर्यटक मंडळी जातात आणि मग तिथे जो काही कचरा गोळा होतो त्या कचऱ्याची तिथे वर्गवारीसुद्धा केली जाते. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा किंवा मग त्यातला काही जो रिसायकलला पाठवला जाऊ शकतो अशा पद्धतीनं त्यांची वर्गवारी केली जाते आणि स्वच्छ करून ती तो परिसर स्वच्छ करून आणि पर्यटकांनासुद्धा ते वेळोवेळी सांगत असतात आणि मग त्यासाठी जागोजागी त्यांनी कचरा म्हणजे आपण जेव्हा कुठे फिरायला गेल्यावरती आपल्याला दिसतात की डस्टबिन्स असतात तसंच या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे खास करून या डोंगराळ भागांमध्ये सुद्धा त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे की शक्यतोवर तिथे कचरा टाकू नका. अगदी तुमच्याकडे काही कचरा जमा झाला असेल तर तो एक ठराविक ठिकाणी येऊन टाकणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यांच्या या प्रयत्नांना फळ मिळालं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता त्या पद्धतीनं सुद्धा अनेक पर्यटक वागताना किंवा तसं करताना दिसतात. अर्थात सजग पर्यटक जो आहे तो नक्कीच योग्य दिशेनं त्याची पावलं आपल्याला जाताना दिसतात.
3: विसरूनी जा काल काय झालंय, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुले.

तर मंडळी, असा अगदी वेगळा प्रवास करतात ही युवा मंडळी, एखादी वेगळी वाट ते शोधून काढतात आणि मग आपल्या देशासाठी काही करता येईल का, आपण आपल्या देशासाठी काही करू शकतो का, याचा विचार ते करतात. आजच्या कार्यक्रमामध्ये सुनीता व्यवहारे, किशोर नाईक, शंकर ताटे आणि समीर नाईक यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला होता. समीर नाईक म्हणाले की ते स्वतः दृष्टीहीन आहेत, पण त्यांनी आणि त्यांच्या मुलाने एका ठिकाणी असंच कार्यक्रम झाल्यानंतर सगळेजण असे जिथे जागा मिळेल तिथे कचरा टाकत होत्या, पण त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी ठराविक ठिकाणी जाऊनच तो कचरा टाकला आणि त्या डस्टबिनचा अगदी योग्य वापर केल्याचं तिथे उपस्थित मंडळींच्या लक्षात आलं आणि मग सगळ्यांनी दाखवून दिलं की बघा, यांच्या लक्षात जर ही गोष्ट येऊ शकते तर आपल्या का नाही. आणि मग अर्थात तिथे उपस्थित असलेल्या मंडळींनी त्यांचं अगदी तोंडभरून कौतुकसुद्धा केलं. पण मुळात प्रत्येकानं हे पाऊल उचलायची गरज आहे. आपण रेल्वेने प्रवास करतो किंवा बसने प्रवास करतो, आपण बघतो की खाऊन झालं की ते बिस्किटाचं रॅपर असेल, वेफर्सचं रॅपर असेल किंवा पाण्याची बाटली असेल विकत घेतलेली एखादी, आणि ती तशीच मंडळी टाकून देतात खिडकीतून. पण तसं न करता ती त्याच्यासाठी डस्टबिन असतात प्लॅटफॉर्मवरती, तर हल्ली जागोजागी डस्टबिन्स आहेत. रस्त्याने जाताना सुद्धा आपल्याला वाटेमध्ये कुठे ना कुठेतरी कचरा पेटी असं ते लिहिलेलं आपल्याला भल्या मोठ्या अक्षरात दिसतं. त्या ठिकाणी जाऊनच कचरा टाकावा. अगदी जरी नसेल तरी आपल्यासोबत एखादी पिशवी असते तर त्या पिशवीत आपण गोळा नक्कीच करून ठेवू शकतो आणि योग्य ठिकाणी त्या कचऱ्याची विल्हेवाट ही लावू शकतो. तर मुळात यासाठी आपण एक पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे, नाही का. आपण आपल्या निसर्ग जर चांगला ठेवला, परिसर स्वच्छ ठेवला, तर मग हे जे काही हल्ली वाढणारं तापमान आहे त्याच्यामुळे जे काही बदललेलं चक्र आहे त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. आपणच त्या दृष्टीने एक चांगलं पाऊल उचलूया आणि स्वतःचीच काळजी घेऊया, नाही.

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण ऐकू शकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त गाणी आणि गप्पांचा आनंद आपण घेत आहात आणि 10 वाजल्यापासून आपण गप्पा मारत आहोत। अनेक श्रोतेसुद्धा कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। आता अर्थात वेळ झालेली आहे प्रश्न आणि उत्तर या खेळाची। आज या प्रश्न उत्तरांच्या खेळात की नाही तुम्हाला खूप मजा येणार आहे। अर्थात तुम्ही नेहमी तुमचा सहभाग नोंदवता, तुमचे अनुभव किंवा मी विचारलेल्या प्रश्नाचं इतकं छान उत्तर देताना कधी कधी तर खूप मजा येते आणि तुम्ही सुद्धा तितक्याच आवर्जून आतुरतेनं अगदी वाट बघत असता, मला ठाऊक आहे। तर मग आजचा आपला प्रश्न काय आहे? हां नाही नाही, पहिलं गाणं जरा होऊन जाऊ दे आणि मग मी तुम्हाला आजचा आपला पहिला प्रश्न सांगणार आहे। पण त्याआधी तुम्हाला जस्ट क्ल्यू देऊन ठेवते मी की तुम्ही पाहिलेल्या सिनेमेना जरा आठवून ठेवा बरं, आणि या सिनेमांमधल्या काय काय गमती जमती होत्या, ओके ना? तर मग आज आपण या सिनेमांबद्दलच काय काय बोलणार आहोत बरं। या चंदेरी दुनियेची एक आगळी वेगळी सफर आपण करणार आहोत असं म्हणूया खरं तर। पण ही सफर खूप वेगळ्या वाटेनं जाणारी आहे आणि काय आहे बरं ही सफर सांगते एक गाणं, त्यानंतर प्रश्न आणि मग आजची आपली सफर।

0: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: मस्त मस्त गाणी आज आपण ऐकणार आहोत आणि ये गाणी ऐकताना की नाही तुम्हाला थोडंस नॉस्टॅल्जिक तुम्ही होणार आहात, मला खात्री आहे या गोष्टीची। आता मी तुम्हाला सांगितलं होतं की या गाण्यानंतर आपण आपल्या आजच्या प्रश्नाकडे वळूया, तुम्ही थोडासा विचार करा, तुम्ही पाहिलेले जुने सिनेमे आठवायचा प्रयत्न करा। त्याचं कारणसुद्धा असंच आहे, तुम्हाला आज मी मनस्पर्शीमध्ये मुद्दामून सांगितलं नाही कारण का आजचा आपला दिवससुद्धा या सिनेमा जगताशी निगडीत असा आहे, कारण का 6 जून 1933 रोजी जगातलं पहिलं ड्राईव्ह इन थिएटर हे सुरू झालं। हां, ड्राईव्ह इन थिएटर म्हणजे काय तर एक मोठाच्या मोठा पडदा असतो आणि मग ते त्याच्यासमोर एक मोकळं असं मैदानासारखी जागा असते, तिथे जाऊन आपण आपली गाडी लावायची, समोर स्क्रीनवर एक सिनेमा सुरू असतो आणि त्या सिनेमाचा आनंद घ्यायचा, अर्थात आपण आपल्यासोबत थोडासा खाऊ ठेवू शकतो आणि एकीकडे तो शांतपणा, तो निवांतपणा आणि आपल्यासोबत असलेली मित्रमंडळी म्हणा किंवा मग तर मग ह्यांच्यासोबत आपण हा सिनेमाचा आनंद नक्कीच घेऊ शकतो। आपल्या मुंबईतसुद्धा असं हे ड्राईव्ह इन थिएटर होतं, पण अगदी पहिलं हे जे ड्राईव्ह इन थिएटर आहे ना ते अमेरिकेतल्या न्यू जर्सी आणि यामध्ये होतं आणि ते कॅम्डेन शहराजवळ होतं, बरं का। या म्हणजे हे थिएटर सुरू करण्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणा किंवा ती का बरं असं सुरू करावं असं वाटलं, मुळात ही जी कल्पना होती ती होती रिचर्ड हॉलिनशेड यांची आणि मग त्यांनी एक पुढाकारानं ते थोडंसं काम सुरू केलं, एक परिसर त्यांनी त्यासाठी निवडला आणि मग प्रेक्षकांना स्वतःच्याच कारमध्ये आरामात बसून तो सिनेमा बघता यावा आणि मग तिथे शांतपणे त्या सिनेमाचा आनंद घेता यावा म्हणून तिथे मोठे स्पीकर्ससुद्धा लावलेले होते जे थोडे स्क्रीनच्या जवळ असायचे आणि अशातूनच ती ड्राईव्ह इन थिएटरची संकल्पना पुढे आली। पार्किंग लॉटमध्ये मोठाच्या मोठा पडदा लावलेला असायचा आणि त्यामुळे काय व्हायचं की प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या कारमध्ये बसून हा चित्रपट जो आहे तो पाहता यायचा आणि त्याचबरोबर त्याचे काही टायमिंगसुद्धा नंतरच्या काळामध्ये हे ठरवले गेले किंवा त्या त्या दिवशी असं आपण बघतो की एखाद्या आपण थिएटरला कुठला सिनेमा लागलेला आहे, हल्ली तर मल्टिप्लेक्स असल्यामुळे होतं काय की बरेचसे सिनेमे जे असतात ना ते वेगवेगळ्या वेळांना वेगवेगळ्या विंडोज किंवा ते जे ठिकाणं ठरलेले असतात तिकडे असतात, मग तो 10:30 शो आहे का 8:30 शो आहे असं सुद्धा त्यावेळेला एक टाईम टेबल जे आहे ते केलं गेलं आणि मग मंडळी आवर्जून इथे भेट द्यायला लागली आणि मग ह्याची पसंती एवढी वाढली की जगभरामध्ये हे ड्राईव्ह इन थिएटर दिसायला लागलं, कुठे कुठे दिसायला लागलं तीच आजची आपली सफर आहे। पण त्याआधी तुम्ही मला सांगणार आहात की तुम्ही पाहिलेला पहिला वहिला सिनेमा जो होता तो कोणता होता। बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे हा, अजिबात कठीण नाही आहे, तेव्हा तुम्ही सांगा की तुम्ही पाहिलेला पहिला वहिला सिनेमा जो आहे तुमच्या आयुष्यातला तो कोणता होता। बरं, 2-3 सिनेमे सांगू नका, पहिला सिनेमा हा एकच असणार आहे। बरेच मंडळी असं करतात की पटकन 2-3 सिनेमे सांगून मोकळं होतात, तसं नाही, एकच सिनेमा जो तुम्ही अगदी पहिला वहिला बघितलेला आहे तुमच्या आठवणीत आहे त्याचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे। दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-34 आणि 45-15-41-35, STD कोड आहे 022। ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं धाकटी बहीण या सिनेमातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत।

0: जुनी नवी गाणी माहिती मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची एफ एम गोल्ड वाहिनी. ऐकत राहा आणि आनंद घेत राहा.
1: तर मंडळी, अनेक जण इथे फोन करून सांगतायत की त्यांनी पहिला वहिला सिनेमा कोणता पाहिला बरं, काहींनी थिएटरला बघितला, काहींनी घरी. पण मुळात थिएटरला बघणं हा माझा मुळात प्रश्न आहे की तुम्ही थिएटरला पहिला वहिला सिनेमा कुठला बघितला. तर शुभांगी कारकर यांनी सांगितलं की देवबाप्पा त्यांनी बघितला. जोसेफ खाबरी यांनी सांगितलं की त्यांनी शोले बघितला. अंकिता परब यांनी हम आपके है कौन. तर मंगेश मोहिते यांनी फालतू असा एक सिनेमा आला होता. अरविंद कुलकर्णी यांनी बालशिवाजी हा सिनेमा पाहिला होता. शाळेतल्या मुलांना एकत्रच घेऊन गेले होते. 1986 सालची घटना आहे ही. तर वसंत पारुंडेकर यांनी छोटा जवान हा सिनेमा पाहिला. शुभलक्ष्मी मस्तकार यांनी श्यामची आई हा अगदी पहिला वहिला सिनेमा पाहिला होता. किती आठवणी असतात नाही का आपल्याला, आठवायला लागलं मुळात की पहिला सिनेमा कुठला बघितला होता, किंवा तो सिनेमा बघितला तर आपल्या सोबत कोण कोण होतं, किंवा मग ते साल कोणतं होतं की आई बाबा दाखवायला घेऊन जाणार आहेत, किंवा आपण आपल्या काही मित्रमंडळींच्या किंवा त्यांच्या मोठ्या मंडळींबरोबर जाणार आहोत, तर मग कुठला सिनेमा बघावा, कुठे जावं, अशा अनेक गोष्टी हे श्रोते मंडळी मला सांगत होते. आणि त्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे ते खरंच खूप खुश होते ही सगळी मंडळी. तर मुळात ड्राईव्ह इन थिएटर जे आहे ते एक प्रकारचं असं चित्रपटगृह जिथे कुठेही बंदिस्तपणा नाही, किंवा कुठेही अशी खाद्यपदार्थांची दुकानं किंवा पार्किंगची मोठी जागा किंवा बंदिस्तपणा नाही, असं तुम्हाला म्हटलं की एक मोकळी जागा असते तिथे, किंवा मैदान असतं. आणि जसं मुलांसाठी काही मोकळंच्या मोकळं मैदान असतं तसंच तिथे सुद्धा असतं. काही देशांमध्ये तिथे त्यांनी आपण अगदी सांगायचं झालं तर बसायची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, पण ती मोकळ्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही थोडंसं तुमच्या गाडीतून बाहेर येऊन बसा, किंवा मग कोणाला डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने. आणि मग अगदी सोयीस्कर पद्धतीनं तिथं व्यवस्थित कार पार्क कुठे करावी, आणि मग तिथे ती मंडळी असतात ती व्यवस्थित आपल्याला सांगतात की तुम्ही या या ठिकाणी तुमची गाडी पार्क करा, मग तुम्ही त्या गाडीत बसून कसा तो सिनेमाचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. आणि मग अर्थात अगदी सुरुवातीला म्हणजे त्यांनी जेव्हा हे शोधून काढली संकल्पना, तेव्हा अगदी घराच्या ड्राईव्हवेमध्ये त्यांनी लाकडी खांब, रेडिओ आणि चादर लावून हा पहिला प्रयोग केला होता. आणि मग या प्रक्रियेचं त्यांनी पेटंट घेतलं आणि मग हळूहळू ड्राईव्ह इन थिएटर जे आहे ते सुरू झालं. आणि चित्रपटगृहाच्या म्हणजे अर्थात त्या स्क्रीनने ती जी स्क्रीन असते किंवा ते तो जो पडदा असतो त्याच्याजवळ काही विशिष्ट अंतरावर थोडे मोठ्या आकाराचे स्पीकर लावले जातात. कारण कसं आहे, बंदिस्त ठिकाणी तो आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकू येऊ शकतो, पण बाहेर काही वाहनांचे आवाज असतात किंवा काही थोड्या अंतरावरती एखादं वेगळं मैदान असू शकतं किंवा मग एखादी वसाहत असू शकते, म्हणजे अर्थात बिल्डिंग्स किंवा सोसायटी किंवा कॉम्प्लेक्स असू शकतं, किंवा आजूबाजूला गाड्यासुद्धा असतात. तर ह्या सगळ्यामधून त्या सिनेमातले डायलॉग्स, त्यातलं म्युझिक आपल्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळेच हे स्पीकर थोडे मोठे, त्याचे आवाजसुद्धा जरासे थोडे मोठे ठेवले जातात, कारण त्या सिनेमाचा आनंद आपण घेऊ शकू याच्यासाठी. तर माझा आजचा पहिला प्रश्न असा आहे मंडळी की तुम्ही असा पहिला वहिला सिनेमा जो थिएटरमध्ये जाऊन पाहिला होता तो कुठला होता बरं. अनेकांनी सांगितलेलं आहे, अनेक मंडळी फोन करतायत, तिथे फोन खणखणतोय. चला मग एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवते आणि तुम्हीसुद्धा मला सांगा की तुम्ही कुठला सिनेमा पाहिला होता. हो, पण महत्त्वाचे संदेश आपण त्याआधी ऐकूया.
2: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech cadet entry scheme, permanent commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit samriddh Bharat. Join Indian Navy.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
4: अगर टाइम मैनेजमेंट सीख ली और समय का प्रोडक्टिव यूज सीख लिया तो आप देखिए, आप कभी भी प्रेशर नहीं लगेगा, थकान नहीं लगेगी.
3: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से लगातार चल रहे हैं. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.in

0: pcr.gov.in पर लॉगिन करें।
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर। ऐकायचा आहे गीत माहितीचा मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नकाश शोधू उगीच बहाणा। 100% 1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।

0: एक सांज डोकावते रोज माझारी त्याघरात अन काही न बोलता हात मागते हातात एक सांज डोकावते। नमस्कार, मी जयदीप बगवाडकर। मस्त मस्त मराठी गीत संगीताची पर्वणी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पहिला वहिला पाहिला थिएटरमधला सिनेमा जो आहे तो कुठला होता? दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135। STD कोड आहे आणि मोबाईल धारकांनी सुद्धा 022 हा क्रमांक आधी लावायचा आहे। वसुमती ठोसर यांनी सांगितलं की आम्ही जातो अमुच्या गावा। तर संतोष शिंदे यांनी संतोषी माता हा सिनेमा पाहिला। तर महादेव पाटील भिवंडी इथून त्यांनी सांगितलं की हाथी मेरे साथी हा त्यांनी सिनेमा पाहिला। राजेश खन्ना त्यांचा आवडता अभिनेता असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तर सुनीता थत्ते यांनी सांगितलं की शारदा टॉकीजमध्ये त्यांनी पिंजरा हा सिनेमा पाहिला होता। भारतातलं जे पहिलं ड्राईव्ह इन थिएटर आहे ते बँड्रा इथे 1977 मध्ये

सुरू झालं आणि अगदी खूप लोकप्रिय ठिकाण हे त्या काळातलं होतं आणि तेव्हा सकाळी इंग्रजी, दुपारी आणि संध्याकाळी कधी हिंदी तर कधी मराठी सिनेमा तिकडे दाखवला जायचा. तसंच काही त्या दशकांमध्ये गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा एक सुरू झालेलं होतं, आशियातील सर्वात मोठ्या खुल्या एक आपण म्हणू की असा सिनेमा, आणि जिकडे जवळपास 600 अधिक गाड्या मावू शकतात असं ते अहमदाबादमधलं सुद्धा होतं आणि महाराष्ट्रातलं मुंबईतलं सुद्धा तितकं छान असं हे होतं की जिथे मोकळ्या ठिकाणी ते हे जे ड्राईव्ह इन थिएटर आहे तिथे जाऊन लोक बघायचे. काही ठिकाणी असं तुझं असा सुद्धा संदर्भ आढळतोय की भोपाळमध्ये सुद्धा पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून ड्राईव्ह इन थिएटर जे आहे ते सुरू करायचा प्रयत्न करत आहेत आणि अर्थात त्याला पसंतीही नक्कीच मिळेल की जायचं आपापल्या गाडीने शांतपणे त्या सिनेमाचा आनंद घ्यायचा आणि मग आपापल्या घरी पुन्हा यायचं. किती मजा असते नाही का. बघूया आता आपले नवीन सगळे श्रोते जे आहेत ते काय सांगतायत बरं, त्यांनी पहिला सिनेमा कुठला पाहिला होता ऐकूया त्यांच्याकडूनच. ऐकूया आपण आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातलं एक छान असं गाणं.

0: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: मंडळी, आपण बोलत आहोत ते म्हणजे या ड्राईव्ह इन थिएटर बद्दल। आणि फ्रान्स मध्ये सुद्धा असंच ड्राईव्ह इन थिएटर सुरू झालं होतं, ते म्हणजे 1967 मध्ये। आणि तिथले फार्डेल या राष्ट्रीय महामार्गाच्या थोडं जवळपास हे थिएटर होतं आणि जवळपास 10 वर्ष चाललं, बरं का आहे। आणि मार्सेल मध्ये म्हणजे 1969 मध्ये मार्सेल या ठिकाणी आणखीन एक ड्राईव्ह इन थिएटर उघडण्यात आलं होतं आणि त्याला सुद्धा इतका छान प्रतिसाद मिळाला। तिथे काही म्हणजे आपण म्हणतो की खूप मंडळी अशी असतात जी आवर्जून सिनेमा बघतात, सिनेमाचा आनंद घेतात, पण त्याला दर्दी मंडळी असं म्हणतो। ही दर्दी मंडळी इथे आवर्जून हजेरी लावायची, त्या सिनेमाचा आनंद एक शांतपणा ते अनुभवायची। त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा असंच ड्राईव्ह इन थिएटर सुरू झालं आणि त्याची एक वेगळीच गोष्ट होती, बरं का। सांगते तुम्हाला, त्याआधी आपण एक छानसं गाणं ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं, पण त्याआधी काही महत्त्वाचे संदेश आपण ऐकणार आहोत। दीपाली विचारे यांनी सांगितलं, त्यांनी पिंजरा हा सिनेमा त्यावेळेला पाहिला होता पहिला वहिला थिएटरमध्ये। मुळात त्या तेव्हा लहान होत्या, थोडी झोप होती डोळ्यावरती, पण बाबा का बरं आपल्याला हा सिनेमा बघायला घेऊन गेले। आता मागे वळून बघितल्यावर कळतंय की तो सिनेमा बघताना किती आनंद त्यांना खरं तर व्हायला हवा होता, पण लहान असल्यामुळे थोडी झोप होती डोळ्यावर, हरकत नाही। म्हणजे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर फोन करा, दुसरा प्रश्न सुद्धा येईलच बरं का थोड्या वेळात।
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश।
3: जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है।
2: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से लगातार चल रहे हैं। अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें।
4: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
5: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
4: आणि लाइट बिलाचे
5: आता 0 रुपये कसे देऊ।
4: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
5: हो हो, नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

0: नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: तर मंडळी, ऑस्ट्रेलियामध्ये झालं असं होतं की तिथे पहिलं ड्राईव्ह इन थिएटर सुरू झालं 18 फेब्रुवारी 1954। मेलबर्नमधल्या बुरवूडमध्ये ते सुरू झालं होतं आणि अर्थात तिथे 600 गाड्या एका वेळेला तिथे येऊन पार्क करू शकतात एवढी त्याची जागा होती। पण तिथे म्हणजे जवळपास 1500 जास्त गाड्या आल्या होत्या आणि मग एवढं त्यांना तिथे मॅनेज करावं लागलं होतं की सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडाली आणि मग इथे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद तिथे मिळाला आणि तिथे बऱ्यापैकी ड्राईव्ह इन थिएटर हे मोठ्या प्रमाणात चाललं असं तज्ज्ञांचं मत आहे। आणि त्याबरोबर आपल्या जगात म्हणजे अगदी वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ह्या ड्राईव्ह इन थिएटरला खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली, पसंती मिळाली। आणि एक आपण म्हणतो की थिएटरला जाऊन सिनेमा बघणं, पण थोडा काही जणांना निवांतपणा आवडतो। प्रत्येकाची सिनेमा बघण्याची आवड ही वेगवेगळी असते, म्हणजे कोणाला थोडेसे मारामारी किंवा काही जणांना ऐतिहासिक सिनेमे आवडतात, काही मुलांना ॲनिमेशन पट आवडतात, काहींना लव्ह स्टोरीज असणारे सिनेमे आवडतात, काहींना माहितीपट आवडतात, किंवा काही सिनेमे हे सत्य घटनेवरून प्रेरित झालेले असतात। असे अनेक विषय असतात खरं तर या सिनेमांचे। तर तुम्हाला कुठल्या विषयावरचे सिनेमे पाहायला आवडतात? बघा, तुम्हाला आता मी ऑलरेडी उत्तरं तर सांगितलेली आहेतच, पण तुम्हाला कुठल्या विषयांवरचे सिनेमे पाहायला आवडतात बरं, पटापटो विषय अगदी एका शब्दात तुम्ही मला सांगायचा आहे। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे

0: मन शुद्ध शुद्ध गोष्ट आहे पृथ्वी मोलाची।
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर।
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं, बहिरंग म्हणजे काय शरीर, अंतरंग म्हणजे मन। पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत। त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे।
3: मनासाठी मनापासून योग साधना।
1: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही।
3: मनासाठी मनापासून योग साधना।

0: अग काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसतं?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताज

0: लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
0: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही वनिता मंडळ.

चंद्रमुखी दिसते अशी तुझी माझी की जोड़ी, कगित किती छान छान ये सजनी।

0: राजा ओ असल्या श्रृंगार राजा तू आमचा वाजविला गाजा मी सरदंबा पुरपती तू रे इंतिका राजा
1: याची टोपी त्याला मी त्याची टोपी याला
2: कळे नाही झाला पुरता बुडाला
1: लोक भूलतात या

नबली कशी गबरी राजी खुशी न गोडी न माझ सर मान मान मी नवरात्र तो भवरात तुझ्या कुंकवात ठेव।

0: लाजरी ना तू खेलू गाऊ नी मज मज राहू
1: उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे साथ जिथे जिथे जाऊ तिथे चला की ही दाऊ।

तर मंडळी, जर्मनीमध्ये फ्रँकफुर्ट जवळ म्हणजे ग्राउबेन ब्रुक इथे 30 मार्च 1960 रोजी या ड्राईव्ह इन थिएटरचं उद्घाटन झालं होतं आणि कदाचित ते युरोपमधलं पहिलं असू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि तिथे दाखवलेला पहिलावहिला सिनेमा होता तो म्हणजे द किंग अँड आय हा होता. आणि इथे जवळपास 1000 हून अधिक गाड्या इथे पार्क करण्याची तिथे सोय करण्यात आली होती. इथे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळाला होता आणि बहुतेक ते युरोपमधलं पहिलं असावं असं सुद्धा म्हटलं जातं आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की अजून सुद्धा 10 मिनिटं शिल्लक आहेत, बघा तुम्हाला जमतंय का त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. थोडासा विचार करायला लावणारा आहे हा प्रश्न की तुम्हाला जे सिनेमे आवडतात त्याच्यातही तुम्हाला कुठल्या विषयांवरचे सिनेमे पाहायला जास्त आवडतात. सुनीता व्यवहारे यांनी सांगितलेलं आहे की त्यांना थरारक सिनेमे आवडतात, तर मिलिंद टिपणीस यांना विनोदी, शुभलक्ष्मी मस्तकार म्हणाल्या त्यांना सत्यघटनेवर आधारित सिनेमे असतात ते, तर दीपाली विचारे यांना कौटुंबिक सिनेमे असतात ते खूप आवडतात. मनोहर मोरे म्हणाले की ऐतिहासिक आणि विनोदी असे दोन्ही आवडतात. तर संतोष शिंदे यांना फायटिंग असणारे सिनेमे, ज्यात असं मारामारी वगैरे असते, असे सिनेमे त्यांना खूप आवडतात. तर बघा, अजूनही शेवटची 10 मिनिटं आहेत, तर लवकरात लवकर सांगा तुम्हाला कुठले बरं विषयांवरचे सिनेमे पाहायला खूप जास्त आवडतं.

मंडळी जगभरात अनेक ठिकाणी ही ड्राइव इन थिएटर आजही आहेत. अनेक मंडळी तिकडे जाऊन त्या सिनेमाचा आनंद घेतात आणि अर्थात तिथे जाऊन सिनेमा बघणं हे एक वेगळीच काय म्हणू मी एक वेगळाच अनुभव असतो खरं तर. म्हणजे नाटक पाहणं हा वेगळा अनुभव आहे, सिनेमा बघणं वेगळा अनुभव. त्याच्यातही हल्ली 3D 4D असे सिनेमे असतात, मग त्या खुर्च्या हलतात, मग ते थोडंसं वारा असला की वारा येतो, पण इथे सिनेमा बघणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. आणि माझा आजचा प्रश्न होता की तुम्हाला कुठल्या विषयांवरचे सिनेमे पाहायला आवडतात. नीलम राणे यांनी कळवलेलं आहे की भावना प्रधान आणि नातेसंबंध असणारे. तर आत्माराम खराडे म्हणाले की बाबा कदम आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरींवर आधारित जे सिनेमे आहेत ते त्यांना विशेष आवडतात. तर सामाजिक विषयांवरचे सिनेमे आवडतात जगन्नाथ केदारे यांना, खंडाळा येथून त्यांनी कळवलेलं आहे. तर दीपक नगरकर यांना रहस्यमय किंवा असं खजिना वगैरे शोधून काढलेला आहे असे सिनेमे त्यांना पाहायला खूप खूप खूप आवडतात. मंडळी आजचा आपला विषय थोडासा वेगळा होता, माझे प्रश्न देखील तुम्हाला खूप आवडले असं सुद्धा काही श्रोत्यांनी आवर्जून सांगितलं. खूप खूप खूप धन्यवाद मनापासून मंडळी. आणि तुम्ही आज सहभागी झालात सकाळी 10 वाजल्यापासून ते अगदी आत्ता 12:55 झालेले आहेत तोपर्यंत. आणि ठीक 1 वाजता तुम्ही ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमी पत्र, ते आम्ही सहक्षेपित करू. आणि तुम्ही मात्र ऐकत रहा FM गोल्डचे कार्यक्रम 100.1 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती सुद्धा. पण आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमातून रजा घेण्याची, तेव्हा तुम्ही सुद्धा आनंदी रहा, खुश रहा, स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. पण आता मात्र मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. पुन्हा एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी। नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय। आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल। गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.1% होता। 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे। यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली। नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत। परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे। सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे। निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे। दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू

झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा

हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. भारताच्या टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचाकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, दुपारचे 2:31 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार नलिनी दिनेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सरस्वती आणि शंकराभरणम। त्यांना व्हायोलिन साथ श्रीनाथ अय्यर यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली आहे। ताल रूपकम आणि आदी ऐकूया। कलाकार नलिनी दिनेश यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग सरस्वती आणि शंकराभरणम।